मुगच्छा ऐको प्यानो कुंगनीनाथ कार्यक्रमात आव लिडिया रोड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कुंगनीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलें गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला

मुखले गीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जीनियंत येत।

सुगच्छा ऐकोप्यानो कुमनिनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कुमनिनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत वेनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला

मुकले गीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जिनियंत ये

मुगच्छा ऐकोप्यानो कुंगनीनाथ कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कुंगनीनाथ कार्यक्रमात आता आमी ऐकोव्या पहिले गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत वेनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका आसला

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुक्लिया कोंगनी नाथ कार्यक्रमान मिलता देव बरे करूँ इधर वरेक कोंगनी पदा कोंगनी नाथ कार्यक्रम आईको नसल्यात आईकोन रावत रेडियो निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग